आकाशवाणी पुणे, मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाच्या प्रगतीसाठी धाडसी निर्णयांची प्रक्रिया सुरूच राहणार. रालोआच्या अभिनंदन बैठकीत पंतप्रधानांचं ठाम प्रतिपादन. पंतप्रधानांचा विक्रमी कालखंड देशासह राज्याच्या विकासाचा महत्वपूर्ण काळ असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार. जागतिक दर्जाची आरोग्यसेवा देणाऱ्या मेडिसिटीच्या उभारणीसाठी राज्य सरकार आणि क्लिव्हलँड क्लिनिक यांच्या दरम्यान सामंजस्य करार. आणि राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये बुडून 8 जणांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. भारताचं सर्वाधिक काळ नेतृत्व करणारे निवडून येणारे पंतप्रधान होण्याचा मान मिळवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सर्व स्तरातून काल अभिनंदनाचा वर्षाव झाला. जागतिक स्तरावरील नेत्यांनीही त्यांचं अभिनंदन केलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक करणारा ठराव काल मंजूर केला. नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं आयोजित रालोआच्या बैठकीत विशेष राजकीय ठराव मांडण्यात आला. त्याला सर्व घटक पक्षांनी अनुमोदन दिलं. या परिषदेला संबोधित करताना पंतप्रधानांनी देशातल्या 140 कोटी जनतेच्या आशा आकांक्षांची नक्की पूर्तता होईल असा ठाम विश्वास व्यक्त केला. 2014 रालोआ सरकारवर विश्वास ठेवलेल्या जनतेचा आत्मविश्वास आता दुणावला आहे. योग्य उद्दिष्ट ठेवून सरकार चालवलं तर वेगानं विकास घडू शकतो. हे पहिल्यांदा घडलं. इतक्या दीर्घकाळ सेवेची संधी मिळणं हे जनतेच्या परिपक्वतेचं लक्षण असल्याचंही मोदी यांनी नमूद केलं. गेल्या 12 वर्षात सरकारनं 25 कोटीहून अधिक नागरिकांना गरिबीतून वर काढलं आहे. विकसित भारत हे केवळ सरकारचं राजकीय पक्षाचं स्वप्न राहिलं नसून तो देशातल्या प्रत्येक व्यक्तीचा संकल्प झाला असल्याचंही त्यांनी नमूद केलं. देशाचा वाढता विकासदर, तिहेरी तलाकविरोधी कायदा, CAA, भारतीय न्याय संहिता, एक पद एक पेन्शन आदींचा संदर्भ देत देशाच्या प्रगतीसाठी धाडसी निर्णयांची प्रक्रिया अशीच सुरू राहील असं ठाम प्रतिपादन त्यांनी केलं. एका तपाचा हा प्रवास केवळ आकडेवारीचा नसून देशानं पहिल्यांदाच आपली क्षमता ओळखून अस्थिरतेच्या काळात महत्वाकांक्षी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अथक प्रयत्न केल्याचं मोदी यांनी नमूद केलं. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह रालोआची सत्ता असलेल्या सर्व 22 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसंच आघाडीतील भागीदार पक्षांचे नेते उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत देशाबरोबरच राज्याच्या विकासालाही नवी दिशा मिळाली आहे. पंतप्रधानांचा हा विक्रमी कालखंड देशाच्या विकासाचा महत्वपूर्ण काळ असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना काढले. गेल्या 12 वर्षात राज्याला पंतप्रधानांनी भरीव सहकार्य केलं असून राज्यातील अनेक महत्वाकांक्षी पायाभूत सुविधांसह विकास प्रकल्पांना केंद्राकडून पाठिंबा मिळाल्याचं फडणवीस म्हणाले. मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात राज्याच्या विकासाला अभूतपूर्व गती मिळाल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. देशाच्या 21 वर्षांच्या विकासाचा पथदर्शी आराखडा देशासमोर ठेवल्याचं सांगून राज्याला गेल्या 12 वर्षात 10 लाख कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचं ते म्हणाले. मराठी भाषेला अभिजात दर्जा देणं असो की राज्यातल्या किल्ल्यांना युनेस्कोच्या यादीत मिळालेलं स्थान, अयोध्येचं राम मंदिर ते कलम 370 काढून टाकणं यासारख्या ऐतिहासिक निर्णयांमुळे देशवासियांच्या अपेक्षा त्यांनी पूर्ण केल्याचं शिंदे म्हणाले. पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देणाऱ्या ऑपरेशन सिंदूरचं यश देखील मोदी यांच्या ठाम नेतृत्वामुळे मिळाल्याचं शिंदे यांनी नमूद केलं. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणेकरांच्या वतीनं पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या. मोदी यांनी त्यांच्या विक्रमी कारकिर्दीमध्ये देशवासियांमध्ये विश्वास निर्माण केल्याचं सांगून मोहोळ म्हणाले.

0: कठोरपणे कर्तव्याचे पालन, निर्णय घेण्याची इच्छाशक्ती, दूरगामी विचार करण्याची क्षमता, संकल्पना सिद्धीमध्ये परावर्तित करण्याचे सामर्थ्य, देशातील सामान्य माणसाला विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्याची हातोटी आणि जगासमोर देशाचा सन्मान उंचावण्याचा प्रामाणिक प्रयत्न, या मिश्रणातून मोदीजींचे नेतृत्व उजळले आहे. सरकार घोषणा देते आणि त्या प्रत्यक्षात येतात याची अनुभूती सामान्य नागरिक आता घेतो आहे. विकास आणि विरासत या दोन्हींचे महत्व समान पद्धतीने रुजणारा नेता ही मोदीजींची सार्थ ओळख बनली आहे. जनतेच्या हृदयस्थान निर्माण करणाऱ्या मोदीजींना परमेश्वर उदंड आयुष्य आणि ऊर्जा देवो या निमित्तानं पुन्हा एकदा पुणेकरांच्या वतीनं ही शुभेच्छा.
1: हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालगत जवळपास 250 एकर क्षेत्रावर नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटी ही जागतिक दर्जाची आरोग्यसेवा परिसंस्था उभारण्याच्या दृष्टीनं काल क्लिव्हलँड ओहायो इथं राज्य सरकार आणि क्लिव्हलँड क्लिनिक ब्रुकफील्ड आणि आरोधन हेल्थ सिटी यांच्या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे यांनी ओहायो इथं या करारावर स्वाक्षरी केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरस्थ माध्यमातून उपस्थित होते. रुग्णसेवा, वैद्यकीय शिक्षण, संशोधन, नवोन्मेष आणि प्रतिभा यांना एकत्र आणणारी जागतिक दर्जाची आरोग्यसेवा परिसंस्था प्रत्यक्षात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. संशोधन आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी यांच्यातील तफावत दूर करण्यासाठी विद्यापीठं, उद्योग, स्टार्टअप्स, गुंतवणूकदार आणि शासकीय संस्था यांच्या दरम्यान प्रभावी समन्वय आवश्यक असल्याचं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं. पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि कॅनियस इंटरनॅशनल यांच्या सहयोगानं आयोजित तंत्रज्ञान संक्रमण आणि नवोपक्रम गतिवर्धन यावरील कार्यशाळेचं उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक सुनील भिरुड, कॅनियस इंटरनॅशनलचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद पिंपरकर यांच्यासह विद्यार्थी आणि उद्योजक उपस्थित होते. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कर्तव्यदक्ष असणाऱ्या पोलिसांचा काल पुण्यात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. एका खासगी माध्यम समूहाकडून आयोजित हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचं राज्यपाल यावेळी म्हणाले. विकसित भारताकडे वाटचाल करताना राष्ट्र उभारणीला मदत करणाऱ्या बातम्या आणि दृष्टिकोन मांडण्याबाबत पत्रकारितेत विचार व्हावा असं आवाहन त्यांनी केलं. शहरांची वाढती लोकसंख्या पोलिसांच्या ताणात भर घालते, मात्र त्यांच्या कामाची क्वचितच प्रशंसा होते असंही मत त्यांनी व्यक्त केलं. सांस्कृतिक मंत्रालयानं वर्ष 2024 आणि 2025 संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची काल घोषणा केली. यामध्ये महाराष्ट्रातील कथक नृत्यगुरु मनीषा साठे, गायक पंडित अरुण कशाळकर, संगीत रंगभूमीवरील गायक अभिनेते मुकुंद मराठे, गायक आनंद भाटे, अभिनेते अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार, भारुडकार भावार्थ देखणे आदींचा समावेश आहे. राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये काल 8 जणांचा बुडून मृत्यू झाला. बीड जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र पुरुषोत्तमपुरी इथं सिंदफणा नदी पात्रात भाविकांना घेऊन जाणारी नाव नदीच्या मध्यभागी असताना उलटली. यामध्ये 35 भाविक होते. यापैकी 2 महिलांचा मृत्यू झाला असल्याचं वृत्त आहे. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील बोदलकसा जलाशयात नाव उलटल्यानं 2 तरुणांचा बुडून मृत्यू झाला. जलाशय परिसरात फिरायला गेलेल्या 9 तरुणांनी मासेमारी करणाऱ्या बोटीतून नौकाविहार करताना ही घटना घडली. यापैकी 7 तरुणांना वाचवण्यात यश आलं. रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात जगबुडी नदीत बुडून 3 भावंडांचा काल दुपारी मृत्यू झाला. मूळ सांगलीचे

वासी असलेले हे भाऊ सुटीसाठी खेडच्या नातेवाईकांकडे आले होते. पोहण्यासाठी नदीपात्रात उतरले असता खोली आणि वेग यांचा अंदाज न आल्यानं ते बुडाले. रायगड जिल्ह्यातील काशी समुद्रात बुडून काल एका पर्यटकाचा मृत्यू झाला तर दुसऱ्या पर्यटकाला जीवरक्षकानं वाचवलं. जळगाव जिल्ह्यातील ताडपत्री विक्री करणारे 3 व्यापारी काशीत इथं आले होते. हवामान. राज्यात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह हलका ते मध्यम पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाच्या प्रगतीसाठी धाडसी निर्णयांची प्रक्रिया सुरूच राहणार. रालोआच्या अभिनंदन बैठकीत पंतप्रधानांचं ठाम प्रतिपादन. पंतप्रधानांचा विक्रमी कालखंड देशासह राज्याच्या विकासाचा महत्वपूर्ण काळ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. जागतिक दर्जाची आरोग्य सेवा देणाऱ्या मेडिसिटीच्या उभारणीसाठी राज्य सरकार आणि क्लिव्हलँड क्लिनिक यांच्यात काल ओहायो इथं सामंजस्य करार. आणि राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये 8 जणांचा बुडून मृत्यू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

न्यूज ऑन एअर ॲप आणि 100.1 मेगाहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी. सकाळचे 10 वाजलेले आहेत. मनस्पर्शी कार्यक्रमाच्या सगळ्या श्रोत्यांना अर्चना दिनेशचा मनपूर्वक नमस्कार.

100.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची एफ एम गोल्ड वाहिनी आपण ऐकताय आणि रसिका हो मनस्पर्शी हा कार्यक्रम सुरू आहे. साने गुरुजी अर्थात पांडुरंग सदाशिव साने महाराष्ट्रातले थोर स्वातंत्र्यसैनिक, महान साहित्यिक, संवेदनाशील समाज सुधारक आणि आदर्श शिक्षक अशा साने गुरुजींना आपण ओळखतो. रत्नागिरी जिल्ह्यातल्या पालगड इथे त्यांचा जन्म झाला. श्यामची आई या त्यांच्या अजरामर पुस्तकामुळे खरं तर सगळेच जण त्यांना ओळखतात. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे, हे सुद्धा त्यांचं गाणं अतिशय प्रसिद्ध आहे. श्यामची आई ज्या पुस्तकाचा उल्लेख मी नुकताच केला, साने गुरुजींच्या आठवणीवर आधारित अशी ही प्रसिद्ध कादंबरी आहे. त्याचप्रमाणे धडपडणारी मुलं, भारतीय संस्कृती आणि गोड गोष्टी ही साने गुरुजींची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. साने गुरुजींनी साधना साप्ताहिकाची सुरुवात केली. त्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतला, तुरुंगवास भोगला, समाज सुधारणेच्या कामामध्ये त्यांनी खरं तर स्वतःला झोकून दिलेलं होतं. त्यामुळे अगदी अखेरच्या श्वासापर्यंत समाज सुधारणा, त्याचप्रमाणे मुलांना शिकवणं आणि अनेक चांगली कामं साने गुरुजी करत राहिले. आंतरभारती चळवळसुद्धा साने गुरुजींनी सुरू केलेली होती. खरं तर त्यांच्याविषयी बोलण्यासारखं बरंच आहे. तर असे हे साने गुरुजी, त्यांचा आज स्मृतिदिन आहे.

तर मंडळी, मनस्पर्शी हा कार्यक्रम सुरू आहे आणि आता मनस्पर्शी कार्यक्रमामध्ये एक बोधकथा आपल्यासाठी. एक छोटंसं नगर होतं, त्या नगराचा राजा होता आणि त्या राजाचं नाव होतं धर्मराज. नावाप्रमाणेच तो न्याय देण्यामध्ये निपुण होता आणि त्याच्या छोट्याशा राज्यामधली जी जनता होती ती अत्यंत सुखी होती. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो राजा होता तो अत्यंत धार्मिक होता, त्यामुळे तो ज्यावेळेला कुठेही दौऱ्यावर जायचा किंवा शिकारीला जायचा किंवा आजूबाजूच्या प्रदेशांची पाहणी करायला जायचा तेव्हा नेहमी त्याच्याबरोबर त्याची पोथी घेतलेली असायची. त्याला वाचन करण्यासाठी जी काही पुस्तकं लागायची, धार्मिक पुस्तकं, पोथी, हे सगळं तो आपल्याबरोबर घेऊन फिरायचा. आणि समजा जो प्रवासात असेल तरीसुद्धा संध्याकाळ झाली की तो योग्य ठिकाणी थांबायचा आणि झाडाखाली बसून लगेच आपली पोथी वाचायला सुरुवात करायचा. तिन्ही सांजेच्या वेळेला देवापुढे दिवा लावून शुभंकरोती म्हणण्याचा त्याचा शिरस्ता होता. हा सगळा जो काही रीतिरिवाज होता त्याचा शिरस्ता होता, त्यामध्ये तो कधीही खंड पडू द्यायचा नाही. अर्थातच त्याच्या दरबारामध्ये अनेक चांगले निष्णात असे शिपाई होते. अशाच एका निष्णात शिपायाला आपल्याबरोबर घेऊन तो आज जंगलांची आणि आजूबाजूच्या प्रदेशांची पाहणी करण्यासाठी निघालेला होता. त्याच्याबरोबर जो एक सेवक होता त्याचं नाव होतं हरी. हरी त्याच्याबरोबर निघालेला होता आणि त्यांनी त्याच्या बायकोला सांगितलेलं होतं की संध्याकाळी ठरलेल्या ठिकाणी आज मी तुला नक्की येऊन भेटेन. महाराजांबरोबर जंगल दौरा आणि आजूबाजूचा प्रदेश न्याहाळण्यासाठी गेले 3 दिवस तो बाहेर गेलेला होता. त्यामुळे त्याच्या पत्नीचं असं ठरलेलं होतं की संध्याकाळी ठरलेल्या ठिकाणी आपण भेटायचं. बघता बघता संध्याकाळ व्हायला लागली. संध्याकाळ व्हायला झाल्याबरोबर महाराजांच्या असं लक्षात आलं की अजूनही आपल्या राज्याची वेस थोडी दूर आहे. त्यामुळे एका छानशा छोट्याशा जिथे खूप झाडी होती अशा घनदाट झाडीच्या ठिकाणी महाराजांनी आपल्याबरोबरच्या पहारेकऱ्यांना, सैनिकांना आज्ञा केली की चला चला, बरोबर आणलेलं आसन खाली अंथरा, समोर माझा चौरंग मांडा, त्याच्यावरती माझ्या पोथ्या ठेवा. आता मी हातपाय स्वच्छ धुणार आणि ठरल्याप्रमाणे माझे मंत्र म्हणणार, माझी पोथी वाचन करणार, कारण त्यामध्ये खंड पडायला नको, कारण आपण राज्यात पोचेपर्यंत ती वेळ निघून गेलेली असेल. महाराजांच्या भक्तीबद्दल सगळ्याच सैनिकांना माहिती होतं. त्यांनी लगेच आपण महाराजांनी सांगितलंय त्याप्रमाणेच करायचं असं समजून छान आसन अंथरलं, समोर चौरंग ठेवला आणि महाराजांना ज्या पोथ्या वाचायच्या होत्या त्या पोथ्या त्यांनी चौरंगावर ठेवल्या आणि महाराजांना जशी हवी तशी बैठक व्यवस्था करून दिली. आणि महाराज ठरल्याप्रमाणे डोळे मिटून देवाचं नामस्मरण करायला लागले. इतक्यात तिथून घाईघाईनी एक युवती चाललेली होती. ती इतकी

करीत होती आणि इतक्या जोरात वेगाने धावत होती आणि जाताना तिला आजूबाजूचा कुठल्याच गोष्टीचं भान नव्हतं. धावता धावता जोरात तिचा पाय महाराजांच्या चौरंगाला लागला आणि खरं तर तिथे ती थोडीशी अडखळली, पण तिला त्याचीही पर्वा नव्हती. पुन्हा ती सावरली आणि धावत सुटली आणि जंगलामध्ये ठरलेल्या ठिकाणी जाऊन पोहोचली. अर्थात एका झाडाखाली आडोशाला तिचा पती हरी महाराजांच्या बरोबर होता, तो तिची वाट बघत होता. तिथे ती युवती जाऊन पोहोचली. इथे चौरंग हल्ल्यामुळे, चौरंगाला धक्का बसल्यामुळे महाराज एकदम खाडकन जागे झाले आणि बघायला लागले, मी इथे पोथी वाचायला बसलो आहे, माझ्या सगळ्या सैनिकांना ही गोष्ट माहिती आहे, मग कोण इथे येऊन असा धक्का लावून गेलो? म्हणून महाराजांनी डोळे उघडून जरा रागानेच पाहिलं. मग त्यांच्या बाकीच्या सैनिकांनी सांगितलं की इथून एक युवती धावत धावत गेली. अर्थातच त्या युवतीच्या मागावर बाकीचे सगळे सैनिक गेले आणि जाऊन बघतात तर काय, ही तर आपल्या हरी सैनिकाची पत्नी दिसते. हरीनी एका झाडाखाली विसावा घेतलेला होता. तिथे त्याला उभं करून त्याची पत्नी, तिच्या हातामध्ये पूजेचं तबक होतं. पहिल्यांदा तिने आपल्या पतीच्या पायावर पाणी घातलं, मग दूध घातलं, नंतर सोबत आणलेल्या फुलांनी कुमकुम तिलक लावून त्याचं औक्षण केलं आणि त्याची यथासांग पूजा केली. आणि हे सगळं बघून खरं तर पहारेकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं, कारण तिचा नवरा 3 दिवसांनी संध्याकाळी तिला भेटत होता. पण काय करणार, हे सगळं करण्यासाठी ज्या लगबगीने ती आली होती, त्या लगबगीमुळेच अनावधानाने महाराजांच्या चौरंगाला तिचा पाय लागला होता, धक्का लागला होता. आता ती कोण युवती आहे ते जाऊन बघा असं महाराजांनी सांगितल्यामुळे अर्थातच तिला तिथे घेऊन जाणं त्यांना भाग होतं. त्यांची सगळी पूजा संपन्न झाल्यावर त्यांनी आपल्या सैनिक मित्राला सांगितलं की हरी, मित्रा, तुझ्या पत्नीला आम्हाला महाराजांकडे घेऊन जावं लागेल, कारण महाराजांनी तशी आज्ञा केलेली आहे. त्यावर हरी म्हणाला, ठीक आहे, जशी महाराजांची इच्छा, मी सुद्धा तिच्यासोबत येतो. आता या गोष्टीमध्ये पुढे काय झालं हे आपण ऐकूया, पण या गाण्यानंतर.

0: तर रसिका हो, त्या हरीला अर्थात त्याच्या पत्नीसह घेऊन थोड्याच वेळात सगळे शिपाई जे महाराजांच्या बरोबर जंगल सफारीसाठी आलेले होते ते सगळे महाराजांच्या समोर हजर झाले आणि ती युवतीसुद्धा महाराजांच्या समोर येऊन विनम्रपणे उभी राहिली. मी मगाशीच सांगितलं की महाराज हे अतिशय न्यायनिपुण आणि प्रजेचं खऱ्या अर्थाने पालन करणारे होते, त्यामुळे त्यांनी लगेचच त्या युवतीकडे कटाक्ष टाकला आणि त्यांनी तिला विचारलं, काय गं मुली, हां एवढी कसली घाई होती तुला, हां आणि धावताना आजूबाजूला काही बघायला हवं का नको, धावत सुटलीस आणि धक्का लागला ना गं माझ्या चौरंगाला आणि त्याच्यावर असलेल्या माझ्या पोथीला तुझा पायसुद्धा लागला, तुला काही भान आहे की नाही. महाराज थोडेसे रागातच बोलत होते. ती युवती थोडीशी घाबरली पण मग मात्र तिने एक बळ एकवटून म्हणाली, मला क्षमा करा महाराज, पण तुम्हाला त्रास देण्याचा माझा उद्देश अजिबात नव्हता. महाराज म्हणाले, मग इतक्या वेगाने धावत तू चालली होतीस तरी कुठे? त्यावर ती म्हणाली, महाराज ज्याप्रमाणे तुम्ही परमेश्वराची भक्ती करता आणि त्या भक्तीमध्ये कधीही खंड पडू नये असं ज्याप्रमाणे तुम्हाला वाटतं ना महाराज, त्याचप्रमाणे मी सुद्धा माझ्या परमेश्वराची निस्सीम भक्त आहे आणि माझ्या परमेश्वराला भेटण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड पडू नये मला सुद्धा अगदी तसंच वाटतं आणि म्हणून त्याला भेटण्यासाठी त्याची पूजा करण्यासाठी मी धावत चालले होते आणि खरोखरच माझं देहभान हरपून गेलेलं होतं आणि म्हणून अनावधानाने तुमच्या चौरंगाला माझा पाय लागला, यासाठी मला क्षमा करा. त्यावर महाराज म्हणाले, हो का, मग तुझा देव असतो तरी कुठे आणि त्याला भेटण्यासाठी तू इतक्या धावत निघाली तरी कुठे होतीस संध्याकाळच्या वेळेला? मग तिने जे सांगितलं ते ऐकून तिथे असलेल्या सगळ्यांचेच डोळे भरून आले. तिने हरीकडे बोट दाखवलं आणि म्हणाली, महाराज हेच माझे देव आहेत, जेव्हा जेव्हा ते तुमच्याबरोबर दौऱ्यावर जातात कुठे बाहेर जातात त्यावेळेला जेव्हा जेव्हा ते दौऱ्यावरून परत येतात त्यावेळेला गावाच्या वेशीमध्ये प्रवेश करण्याच्या आधीच ते मला इथे भेटतात, मी तिथे त्यांची मनोभावे पूजा करते, त्यांचं औक्षण करते आणि दरवेळेला त्यांना सामोरी जाते, त्यांचं स्वागत करते आणि मगच आम्ही घरी येतो, त्यामुळे याच माझ्या परमेश्वराला 3 दिवसानंतर भेटण्यासाठी मी आसुसलेली होते आणि म्हणून मला भान राहिलं नाही. हो महाराज मला क्षमा करा, बाकी तुम्हाला त्रास देण्याचा माझा हेतू नव्हता. हे ऐकल्यावर महाराजांचे सुद्धा डोळे पाणवले. महाराज म्हणाले, शाप्पास मुली, अगं अशी निस्सीम भक्ती करणाऱ्या ह्या युवतीला मला बक्षीस दिलंच पाहिजे. आता तू माझ्या चौरंगाला पाय लावलास ना, आता तुला शिक्षाही होणारच. त्यांनी हरीला आणि त्याच्या पत्नीला अतिशय सन्मानाने दरबारामध्ये बोलावलं आणि त्यांचा यथायोग्य सन्मान केला. हरीच्या पत्नीला त्यांनी साडी चोळी आणि अनेक भेटवस्तू दिल्या. आपल्या पतीबद्दलची तिची निस्सीम भक्ती आणि प्रेम बघून खरोखरच ते भारावून गेले आणि त्यांनी दोघांचाही सन्मान केला. म्हणजेच काय रसिक हो, निस्सीम भक्ती आणि प्रेम ह्या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत हे महाराजांनी स्वतः अनुभवलेलं असल्यामुळे त्यांनी हरीच्या पत्नीला सन्मानाने सोडून दिलं.
1: माझा एक हट्टी शेजारी आहे, संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकत. मी म्हटलं, अरे बाबा, नावच आहे PM सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला, आता बसवूनच घेतो. PM सूर्य घर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in. हर घर सूर्य घर.
2: जानते हो, बेल्जियम या ग्रीस की कुल आबादी भी इतनी नहीं है, जिससे ज्यादा महिलाएं हमारे देश में लखपति दीदी बनी हैं। 3 करोड़ से अधिक महिलाएं लखपति दीदी बनकर बनी हैं परिवार और देश का आर्थिक आधार।
3: लखपति दीदी बनाने का ये अभियान आने वाली पीढ़ियों को सशक्त करने का एक महाअभियान है।
2: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के।

मनस्पर्शी हा कार्यक्रम खूप आवडतोय अशा प्रतिक्रिया सुहास पांडे आणि अशोक कोकणे यांनी दूरध्वनीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवल्या. त्यांचे मनापासून आभार. आता या मनस्पर्शी कार्यक्रमामध्ये आठवणीतली कविता आपल्यासाठी. ही आठवणीतली कविता आहे कवी मंगेश पाडगावकर यांच्या जिप्सी या काव्यसंग्रहातली आणि कवितेचं नाव आहे माझे पंख मागू नको. कवितेचं नाव आहे माझे पंख मागू नको. माग हवे ते गडे तू माझे पंख मागू नको. रेशमी ही झुळझुळ छंद निर्झराच्या काठी इथे मखमली एकांत तुझ्यासाठी तुझ्यासाठी. जरी तुझाच निर्झर त्याची गती मागू नको माझे पंख मागू नको. तुझ्या आलिंगनातच जग विसरून जावे मत्त निशिगंधापरी मिठीतच उमलावे. सुगंधाच्या पाठीसाठी पण विकास तू मागू नको माझे पंख मागू नको. माझे दूरचे क्षितिज तुझ्या नेत्री बुडलेले. माझे दूरचे क्षितिज तुझ्या नेत्री बुडलेले पापण्यात बांधणारे एक स्वप्न दडलेले. दान स्वप्नाचे घेऊन जाग माझी मागू नको. माग हवे ते गडे तू माझे पंख मागू नको. माग हवे ते गडे तू माझे पंख मागू नको.

0: मनस्पर्शी कार्यक्रम आवडल्याच्या प्रतिक्रिया संतोष शिंदे, वसुमती ठोसर, श्रद्धा कर्णिक, गायत्री वैशंपायन, स्मिता पालकर, प्रकाश आणि गौरी कुलकर्णी या आमच्या श्रोत्यांनी दूरध्वनीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवल्या. या सगळ्या श्रोत्यांचे मनापासून आभार.
1: आपको पता है, जो सपना कुछ विकसित देशों की बेटियां भी नहीं देख सकती हैं, वो सपना भारत की बेटियां साकार कर रही हैं. बेटी बचाओ बेटी पढ़ाओ से लेकर के सेना में स्थायी कमीशन तक, ड्रोन से लेकर फाइटर जेट्स उड़ाने तक, भारत की बेटियां नामुमकिन को मुमकिन कर रही हैं.
2: हमारी माँ बहनों का गर्व, उनका योगदान, उनका सामर्थ्य आज देश अनुभव कर रहा है.
1: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के.
3: बाळा, मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो. मी तर पाहून थक्कच झालो. ते लोक दिवस भर एसी चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? 0. मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे. म्हणजे सोलर पॅनलची. मी विचार केला, आता बसवायलाच पाहिजे.
4: PM सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर.

0: कनाडा देश तो आप जानते ही होंगे। कनाडा की टोटल पॉपुलेशन जितनी पक्की छत बांधी है हमारे देश ने अपने गरीबों के सिर पर। 12 साल में 4 करोड़ से अधिक पीएम आवासों का निर्माण हुआ, करोड़ों परिवारों का कल्याण।
1: जब एक परिवार को अपना घर मिलता है तो उसका आत्मसम्मान बढ़ जाता है, वो अपना वर्तमान सुधारने के साथ ही बेहतर भविष्य के बारे में सोचने लगता है।
0: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के।
2: तर रसिका हो, मनस्पर्शी हा कार्यक्रम सुरू आहे। श्रोते हो, आपण ऐकत आहात न्यूज ऑन AIR ॲप आणि 100% MHz आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी। तर मंडळी, आपल्याला माहिती आहे की निसर्गामध्ये इतक्या गोष्टींची विविधता असते, म्हणजे काही काही गोष्टी तर अशा असतात की ज्यांच्यावरती आपला विश्वासच बसत नाही की अरे बापरे असं घडू शकतं। म्हणजे बघा ना की जंगलामध्ये वेगवेगळे प्राणी असतात, त्यातला एक सुंदर आणि देखणा असा ओळखला जाणारा प्राणी म्हणजे हरिण। तर या हरणाच्या शिंगांची सुद्धा काही वैशिष्ट्ये असतात। खरं तर हरिणाचा देखणेपणा त्याच्या शिंगांमध्ये सुद्धा लपलेला असतो। त्याची शिंग जितकी देखणी, जितकी डौलदार, तितकंच हरिण सुंदर दिसतं असं आपण नेहमी म्हणत असतो। म्हणजेच काय, तर निसर्गामध्ये इतकी विविधता आहे की त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहिती नसतात। म्हणजे अमुक एक फूल हे कधी उमलतं, कधी मावळतं, त्याचे रंग कुठले कुठले असतात, त्याचं शास्त्रीय नाव काय असतं, किंवा अमुक एक फळ हे सगळ्यात मोठं असतं का, आणि मग ते कुठल्या कुठल्या मौसमामध्ये आपल्याला खायला मिळतं, मग फुलं फळं असतील, झाडं असतील, प्राणी असतील, पक्षी असतील, त्यांच्यामध्ये भरपूर विविधता आपल्याला आढळून येते। आणि म्हणूनच आपण म्हणतो की निसर्गामध्ये या अद्भुत गोष्टींचा असा खजिना लपलेला आहे, तो फक्त आपल्याला शोधता आला पाहिजे आणि त्याची गंमत अनुभवता आली पाहिजे। तर हरणाबद्दल आपण बोललो, तर या हरणाच्या शिंगांची काय काय वैशिष्ट्य असतात त्याबद्दल आपण बोलूया, पण त्याआधी ऐकूया हे छानसं गाणं।

तर मंडळी, हरणांचे शिंग खूप प्रसिद्ध आहेत. या शिंगांमुळे ते ऐटबाज दिसतं. सगळ्या नर हरणांना शिंग असतात. फक्त करीबू आणि रेंडियर जातीच्या हरणांमध्ये माद्यांना सुद्धा शिंग असतात. हरणांचे शिंग इतर जनावरांच्या शिंगाप्रमाणे पोकळ नसतात. या शिंगांमध्ये आत मधमाशांच्या सारख्या पोळ्यासारखी रचना असते. प्रत्येक वसंत ऋतूमध्ये हरणाला शिंगांची एक नवी जोडी उगवते आणि हिवाळ्यामध्ये मादीबरोबर समागम केल्यानंतर त्यांची शिंगाची एक जोडी गळून पडते. काही हरिणांचे शिंग एकाच दांड्यासारखे असतात, तर काहींच्या प्रत्येक शिंगाला 11 पर्यंत शाखा फुटतात. या शाखांची संख्या वयानुसार बदलत असते आणि त्यामुळे शिंगांवरून हरणाचं वय सुद्धा सांगता येतं.

मनस्पर्शी हा कार्यक्रम आवडला. सुनीता व्यवहारे आणि अविनाश दिवेकर यांनी दूरध्वनीच्या माध्यमातून प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचवल्या, त्यांचे मनपूर्वक आभार.

श्रोते हो, आपण ऐकत आहात न्यूज ऑन एआर ॲप आणि 100.1 MHz आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी 11 वाजलेले आहेत. युवा तरंग कार्यक्रमाच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना अर्चना दिनेशचा मनपूर्वक नमस्कार.

युवा तरंग हा कार्यक्रम सुरू आहे मित्रमैत्रिणींनो. आणि आता आपण म्हणतो ना की तरुणाई काय करते, तर तरुणाई आता बऱ्याच गोष्टींबद्दल जागरूक होताना आपल्याला दिसते. आणि त्यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे खेळांबद्दलची जागृतीसुद्धा आता तरुणाईच्या मनामध्ये निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. आता तुम्ही म्हणाल की खेळांबद्दल जागृती असून उपयोग काय, त्यांना कुठे वेळ मिळतोय खेळ खेळायला, पण नाही. आता मात्र आठवड्यातले किमान 2 दिवस तरुणाई मोकळ्या हवेमध्ये मैदानी खेळ खेळताना आपल्याला दिसून येते. याचं कारण मैदानी खेळांमुळे सर्वांग सुंदर व्यायाम होतो आणि ऊर्जा मिळते, एनर्जी मिळते, मनसुद्धा प्रसन्न राहतं. त्यामुळे आता तरुणाई पुन्हा एकदा या खेळांबद्दल विचार करते असं आपल्याला दिसतंय. आणि म्हणून त्यांनी ठरवलंय की खेळ खेळून आनंदी राहायचं.

तर मित्रमैत्रिणींनो, खेळाबद्दल आपण बोललो आणि तरुणाई आता खेळांकडे वळताना आपल्याला दिसते, कारण खेळामुळे जसा शारीरिक व्यायाम होतो किंवा शारीरिक तंदुरुस्ती जशी या खेळांमुळे व्यायामामुळे वाढते, त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे खेळ आपल्याला खूप काही शिकवतात. खूप काही शिकवतात म्हणजे असं की जेव्हा आपण एखादा खेळ खेळतो तेव्हा खेळ खेळताना कधीतरी आपण जिंकतो आणि कधी कधी मात्र आपल्याला हार स्वीकारावी लागते. त्यामुळे कधी हार तर कधी जीत हे आयुष्याचं तत्वज्ञान खेळ अगदी सहजपणे आपल्याला शिकवत असतात. आणि म्हणून खेळ खेळणारा जो माणूस असतो तो नेहमी उमदा असतो. हार आणि जीत स्वीकारायची त्याची तयारी असते आणि नकळतपणे त्याच्यामध्ये खिलाडू वृत्ती किंवा ज्याला आपण स्पोर्टिंग स्पिरिट असं म्हणतो ना, तो वाढत असतो. आणि त्यामुळे तो अचानक कोणावर रागवत नाही किंवा आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला धीराने आणि हसत हसत सामोरा जातो. मित्रांनो,

हिरवळीवर खेळताना सभोवार पाहावे तो दिसतात बहरलेली माणसांची अजब जंगले, उंच झाडे, खोजी झाडे, वाकडी झाडे, सरळ झाडे, यशाच्या झुंबराखाली डोलणारी नाचणारी, अपयशाच्या एका फटक्यात त्यांची पाने गळून जातात, अपयशाच्या एका फटक्यात त्यांची पाने गळून जातात, जयघोषाच्या जल्लोषातली हवाच सारी निघून जाते, शेंड्यावरती खांद्यावरती फांद्यावरती नाचवणारे क्षणात आपल्या पारावरही

तर मित्रमैत्रिणींनो, आपलं जे आयुष्य आहे ना, ते आयुष्य कसं जगायचं हे सर्वस्वी आपल्या हातात असतं. म्हणजे नेहमी असं म्हटलं जातं ना की समोर एक ग्लास ठेवलेला आहे आणि त्या ग्लासमध्ये अर्ध्या ग्लासमध्ये पाणी भरलेलं आहे. तर हा अर्धा ग्लास भरलेला आहे असं म्हणायचं का माझा अर्धा ग्लास रिकामा आहे असं म्हणायचं हे तुमच्यावर अवलंबून असतं. पण आता मात्र तरुणाई अतिशय आनंदाने आपलं आयुष्य जगताना आपल्याला दिसते आणि अनेक उत्साहानी, अनेक उपायांनी, नव्या उमेदीनी ही तरुणाई आपल्याला आपलं आयुष्य जगताना दिसते आहे.

शलाका कडणे आणि हरिश्चंद्र पाटील यांनी युवा तरंग कार्यक्रम आवडल्याच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवल्या, त्यांचे मनापासून आभार. तर मित्रांनो, आनंद आणि उत्साहानी

कसं जगायचं हे खरं तर ज्याचं त्याने ठरवायचं असतं, पण तरुणाईने त्यासाठी खूप छान छान आणि सोपे सोपे उपाय शोधून काढलेले आहेत. ते म्हणजे की आनंद आणि उत्साहाने आणि नव्या उमेदीने जगायचं असेल तर आपल्याला काही आपलं रुटीन ब्रेक करायला लागणार नाही, ते तर आपलं सुरूच राहणार. तर मग एक गोष्ट करा, ऑफिसला जाण्यापूर्वी अनेक निकोप आणि निरोगी गोष्टी जर केल्या तर त्यामुळे दिवसभरात तुमची कामगिरी एकदम उत्तम होईल असं तज्ज्ञ मंडळी म्हणतात. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे नेहमीच्या वेळेपेक्षा 20 मिनिटं लवकर उठा. मनात आणलं तर हे नक्कीच शक्य होतं आणि निर्धार करून लवकर उठलं आणि कामांना लवकर सुरुवात केली ना की मग उत्साहामध्ये तुमची सगळी कामं होतात आणि थोडासा अवधी तुमच्या हातात राहतो आणि मग तुम्हाला आठवतं की अरे आज आपण अमुक एक गोष्ट ऑफिसला नेणार होतो किंवा ही गोष्ट आपल्याला बरोबर घ्यायची होती. पण तेच जर तुम्ही अगदी काट्यावर उठलात आणि घाईघाईने धावपळ करत सुटलात तर निघताना तुमची दमछाक होते, काही गोष्टी विसरतात आणि मग ज्यावेळेला तुम्ही प्रवास करायला सुरुवात करता त्यावेळेला त्या गोष्टींची आठवण होते, मग चिडचिड होते आणि तुमचा मूड खराब होतो. त्यामुळे वेळेच्या 20 मिनिटं आधी उठा. दुसरं म्हणजे सकाळी उठल्यावर फ्रेश व्हा आणि शांत ठिकाणी जाऊन बसा. काही काळ तिथे तुम्ही ध्यान करा आणि मग तुमचा जो दिवसाचा मूड असेल ना तो एकदम बदलून जाईल. मग तुम्हाला थोडीशी मनशांती मिळेल, तुमच्या चित्तवृत्ती स्थिर होतील. मग प्रवास करताना तुम्हाला कुठलीच अडचण जाणवणार नाही. त्यानंतर तुम्ही ध्यान करून झाल्यावर बसल्या बसल्या आपल्या संपूर्ण दिवसाच्या कार्यक्रमाचं नियोजन करा की आता अमुक वाजताची लोकल ट्रेन मला पकडायची आहे, त्यानंतर अमुक वाजता मी ऑफिसमध्ये जाईन, इतके वाजता मी माझं काम करायला सुरुवात करीन, त्यानंतर कामातून माझा पहिला ब्रेक इतक्या वाजता असेल. ही सगळी रूपरेषा जर तुम्ही ठरवून ठेवलीत तर तुमचा दिवस नक्कीच छान जाईल. असे आणखीसुद्धा काही उपाय आनंद आणि उत्साहाने जगण्यासाठी तरुणाईंनी शोधलेले आहेत, त्याबद्दल आपण बोलूया. पण त्याआधी ऐकूया हे मस्त गाणं.

0: मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो. मी तर पाहून थक्कच झालो. ते लोक दिवसभर एसी चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? शून्य. मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे. म्हणजे सोलर पॅनलची. मी विचार केला, आता बसवायलाच पाहिजे.
1: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.

0: जानते हो, बेल्जियम या ग्रीस की कुल आबादी भी इतनी नहीं है जिससे ज्यादा महिलाएं हमारे देश में लखपति दीदी बनी हैं। 3 करोड़ से अधिक महिलाएं लखपति दीदी बनकर बनी हैं परिवार और देश का आर्थिक आधार।
1: लखपति दीदी बनाने का ये अभियान आने वाली पीढ़ियों को सशक्त करने का एक महाअभियान है।
0: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के।
2: तर मित्रांनो, आनंद आणि उत्साहाने जगण्यासाठीच्या उपायांबद्दल आपण बोलत होतो। तर सुरुवातीला 20 मिनिटं लवकर उठा, ध्यान करा, दिवसाचं नियोजन करा, त्याचबरोबर आजूबाजूच्या निसर्गाकडे आवर्जून बघा, ही झाली 3री गोष्ट। निसर्गाच्या सहवासात राहिल्यामुळे आपलं मन प्रसन्न होतं, खिडकीतून आवर्जून बघावं। हिरवळीवर जरी सकाळी स्वतःला जाता येत नसेल तरी आजूबाजूची हिरवळ बघावी, रंगीत फुलं बघावी, त्यावर बसणारी रंगीबेरंगी फुलपाखरं या सगळ्याकडे बघावं। आणि घरातून निघताना नेहमी न्याहारी करूनच घराबाहेर पडावं, म्हणजे तुमचं पोट शांत राहतं, मन प्रसन्न होतं आणि मग नव्या उत्साहानी आणि उमेदीनी आपल्याला काम करता येतं। आपल्यासमोर खरं तर रोजच कामाचा ढीग पडलेला असतो आणि मग अगदी आठवडा संपत आला तरी आपली कामं काही संपत नाहीत। अशा स्थितींमध्ये कामांची यादी करणं हे खूप चांगलं असतं। कामांची यादी करून त्यातली जी कामं पूर्ण केलेली आहेत किंवा आपल्याकडून पूर्ण झाली आहेत अशा कामांबद्दल आधी आनंद व्यक्त करा आणि रिलॅक्स व्हा, म्हणजे मग उरलेल्या कामांचं नियोजन करणं सोपं जाईल आणि त्याप्रमाणे ती आहे पूर्ण करणंसुद्धा सोपं होईल।

तर मित्रांनो, खेळाचं महत्त्व झालं आणि उत्तम आणि आनंददायी आयुष्य जगण्यासाठीचे काही उपाय आपण त्यांच्याबद्दल पण बोललो. पण तरीसुद्धा फास्ट फूड, अपुरी झोप, ताणतणाव, प्रदूषण आणि व्यायामाचा अभाव यामुळे शरीरामध्ये विषारी द्रव्य साचायला सुरुवात होते आणि अर्थातच या सगळ्याचा परिणाम पचन संस्था, त्वचा, वजन, ऊर्जा आणि मानसिक आरोग्यावर सुद्धा होतो. अशा वेळेला डिटॉक्स ड्रिंक हा एक आरोग्यदायी पर्याय ठरू शकतो आणि योग्य पद्धतीने जर डिटॉक्स ड्रिंक घेतलं तर नक्की फायदेशीर ठरतं. या डिटॉक्स ड्रिंकमुळे शरीरातली विषारी द्रव्य बाहेर टाकण्यासाठी मदत होते, पचन सुधारतं, वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते, त्वचा त्यामुळे निरोगी आणि चमकदार होऊ शकते आणि सकारात्मक ऊर्जा जी असते शरीरातली ती सुद्धा वाढण्यासाठी या डिटॉक्स ड्रिंकची मदत होते. आता डिटॉक्स ड्रिंक म्हणजे काय? तर नैसर्गिक फळं, भाज्या, औषधी वनस्पती, मसाले, पाणी यांच्या सहाय्याने तयार केलेलं पेय. आणि अर्थातच मी म्हटल्याप्रमाणे हे जे पेय असतं ते अनेक गोष्टींचा चांगला परिणाम आपल्यावर करत असतं. लिंबू, काकडी, पुदिना, आलं, हळद, सफरचंद, दालचिनी यासारख्या घटकांपासून हे डिटॉक्स ड्रिंक बनवलं जातं. आणि खरं म्हणजे आपण नेहमी म्हणतो तसं की आपण सकारात्मक विचार करायला हवा आणि आरोग्याकडे लक्ष द्यायला हवं. अर्थातच दोन्ही आरोग्य सांभाळणं गरजेचं आहे. शारीरिक आरोग्याबरोबरच आपलं मन ताजंतवानं ठेवून आपलं मानसिक संतुलनसुद्धा चांगलं ठेवणं तितकंच गरजेचं आहे.

तर मित्रमैत्रिणींनो, युवा तरंग हा कार्यक्रम आवडला अशी प्रतिक्रिया मिलिंद टिपणीस आणि शुभांगी कारेकर यांनी दूरध्वनीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवली. त्यांचे मनापासून आभार.

युवा तरंग हा कार्यक्रम आवडल्याची प्रतिक्रिया मिलिंद टिपणीस मंगेश दामले या आमच्या श्रोत्यांनी दूरध्वनीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवली, त्यांचे मनपूर्वक आभार.

न्यूज ऑन एअर ॲप आणि 100.1 मेगाहर्ट्सवर श्रोते हो, आपण ऐकता आहात आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी. दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि रंजक सफर कार्यक्रमाच्या सगळ्या श्रोत्यांना अर्चना दिनेशचा मनपूर्वक नमस्कार. तर मंडळी, आजची आपली रंजक सफर असणार आहे गुलबक्षी आणि ॲस्टरच्या फुलांची. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही फक्त एकच गोष्ट करायची, ती म्हणजे अशी की आम्ही या कार्यक्रमामध्ये जी माहिती सांगणार आहोत ती तुम्ही अगदी लक्षपूर्वक ऐकायची आहे. म्हणजे मग 12:30 वाजता जे प्रश्न आम्ही तुम्हाला विचारणार आहोत त्याची उत्तरं तुम्हाला सहज देता येतील. चला तर मग करूया सुरुवात.

तर मंडळी, रंजक सफर हा कार्यक्रम सुरू आहे आणि आपल्याला फुलं म्हटलं की इतकी वेगवेगळ्या प्रकारची फुलं आठवतात. मग त्याच्यामध्ये चाफा, मोगरा, गुलाब ही असतातच, पण असंच एक लक्षवेधी फूल असतं जे संध्याकाळच्या वेळेला आपलं लक्ष वेधून घेतं, ज्या फुलाचं नाव आहे गुलबक्षी. गुलबक्षीसुद्धा एक सुंदर फूल आहे. दक्षिण अमेरिका, आशिया खंडातल्या उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये उगवणारी एक औषधी वनस्पती अशी गुलबक्षी या फुलाची ओळख आहे. गुलबक्षी मुळातील दक्षिण अमेरिकेतल्या अँडीज पर्वतरांगांच्या प्रदेशातून इसवी सन 1549 नंतर बाहेरील पसरलेली वनस्पती आहे. या वनस्पतीची गुलाबी रंगाची फुलं आपलं लक्ष वेधून घेतात आणि म्हणून हिला गुलबक्षी हे नाव पडलं. या गुलबक्षीचे इतर सुद्धा रंग आहेत. या फुलांना फारसा वास नसतो, पण या फुलाचे लांब दांडे एकमेकामध्ये गुंफून सुई दोरा न घेता सुद्धा या फुलांचे सुंदर गजरे तयार करता येतात. हे झुडूप वर्षातले 12 महिने फुलं देणारं आहे. गुलबक्षीची फुलं बंगल्याच्या बाहेर आणि बागेच्या बाहेर आपल्याला पसरलेली दिसतात आणि 12 हे फूल असल्यामुळे नेहमीच गुलबक्षीची फुलं आपल्या मनाला प्रसन्नता देत असतात. गुलबक्षी या फुलाचं शास्त्रीय नाव आहे मिराबिलिस जलापा.

तर मंडळी, या बकुळीच्या झाडाखाली आठवणींची लाख फुले, अशी कितीतरी तऱ्हे तऱ्हेची फुलं आपल्याला परिचित असतात. पण मी म्हटलं तसं, ही गुलबक्षी मात्र आपलं लक्ष संध्याकाळच्या वेळेला अगदी वेधून घेते, कारण या गुलबक्षीच्या फुलांचे रंग कितीतरी आकर्षक असतात. गुलाबी, पिवळी, पांढरी, लाल रंगाची ही गुलबक्षी आपलं लक्ष वेधून घेते. गुलबक्षी या फुलाचं इंग्रजी नाव फोर ओ क्लॉक फ्लॉवर असं आहे, कारण मी सांगितलं ना की संध्याकाळी 4 सुमारास ही गुलबक्षी उमलायला सुरुवात होते. आणि खरोखरच ही लक्षवेधी गुलबक्षीची फुलं आपल्या अनेक आठवणी जाग्या करतात, असं श्रद्धा कर्णिक यांनी नुकतंच दूरध्वनीच्या माध्यमातून आपल्याला कळवलं आहे. आणि त्या म्हणाल्या की खरोखरच या फुलाचे दांडे लांब असल्यामुळे सुई दोरा न घेता सुद्धा या फुलांचे सुंदर गजरे तयार करता येतात. एकमेकामध्ये ही देठ गुंफून फार सुरेख याचे गजरे किंवा वेण्या तयार केल्या जातात. आणि ही फुलं मिळवण्यासाठी आम्ही अक्षरशः संध्याकाळच्या वेळेला धावायचो. या सगळ्या आठवणी या गुलबक्षीच्या फुलाच्या माहितीमुळे जाग्या झाल्या. तर खरोखरच आजची आपली रंजक सफर मंडळी असणार आहे या अशाच गुलबक्षीच्या फुलांची, आणि त्यानंतर अर्थातच असणार आहे आपल्या वेगवेगळ्या फुलांची. वेगवेगळ्या फुलांची सुंदर सुंदर गाणी ऐकता ऐकता आपण गुलबक्षीबद्दल बोलणारच आहोत, आणि त्याचप्रमाणे ॲस्टर या फुलाबद्दल

तर रसिक हो, या गुलबक्षीच्या फुलांच्या अनेक अनेक आठवणी आहेत आणि म्हणूनच ही गुलबक्षीची फुलं आपल्याला सगळ्यांनाच खूप आवडतात आणि आपल्या आकर्षक रंगांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात. आजची रंजक सफर जशी गुलबक्षीच्या फुलांची आहे ना, तशीच ॲस्टरच्या फुलांची सुद्धा आहे. सुंदर आणि ॲस्टरचं फूल आपण अनेक ठिकाणी अनेक वेळा बघतो. बागेमध्ये फुललेली रंगीबेरंगी ॲस्टरची फुलं बघितली ना की आपलं मन प्रसन्न होऊन जातं. ॲस्टर या शब्दाचा अर्थ ग्रीक भाषेमध्ये तारा असा होतो, कारण या फुलाच्या पाकळ्या तारकांसारख्या दिसतात आणि म्हणूनच ॲस्टरला स्टार फ्लॉवर असं सुद्धा म्हटलं जातं.

सुंदर अशा ॲस्टरच्या फुलांची रंजक सोबत सुरू आहे आणि ॲस्टरचं फूल पांढरं, गुलाबी, जांभळं, निळं अशा अनेक आकर्षक रंगामध्ये आपल्याला दिसून येतं. मुख्यत्वे करून शरद ऋतूमध्ये हे फूल फुलतं आणि या फुलामुळे बागेचं सौंदर्य अनेक पटींनी वाढतं. या फुलाची उंची साधारण 1 ते 4 फुटांपर्यंत असते आणि कमी देखभालीत सुद्धा हे रोप अगदी सहज वाढतं. त्यामुळे घरातल्या बागेमध्ये किंवा कुंडीमध्ये लावण्यासाठी हे रोप उत्तम मानलं जातं. ॲस्टर फुलाचं एक वैशिष्ट्य म्हणजे मधमाशा आणि फुलपाखरांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करणारं असं हे फूल आहे आणि यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी या फुलाचा हातभार लागतो. परागीभवनासाठी हे फूल अतिशय उपयुक्त मानलं जातं.

काही संस्कृतींमध्ये प्रेम, संयम आणि शांतीचं प्रतीक ॲस्टरचं फूल मानलं जातं. ग्रीक लोकांच्या मते ॲस्टरची सुंदर फुलं ही देवतांच्या अश्रूंमधून निर्माण झालेली आहेत अशी एक सुंदर दंतकथासुद्धा प्रसिद्ध आहे. औषधी दृष्टिकोनातून सुद्धा ॲस्टरचं फूल महत्त्वाचं आहे. काही प्रकारच्या ॲस्टर वनस्पतींचा उपयोग पारंपरिक औषधामध्ये केला जातो. ताप आणि त्वचेचे विकार किंवा श्वसनाशी संबंधित त्रासांवरती या फुलांपासून जी औषधं तयार केली जातात त्याचा उपयोग होतो. फुलदाणीमध्ये सजावटीसाठी तर काय, ॲस्टरची फुलं विशेष लोकप्रिय आहेत आणि या फुलांचा ताजेपणा बराच काळ टिकतो. त्यामुळे पुष्पगुच्छांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात ॲस्टरच्या फुलांचा वापर केला जातो. म्हणजेच काय, रंग सौंदर्य आणि पर्यावरण पूरकता आणि औषधी गुणधर्म या सगळ्याचा सुंदर मिलाफ असलेलं फूल म्हणजे ॲस्टरचं फूल. आपल्या घराच्या अंगणामध्ये हे फूल फुलतं आणि निसर्गाचा एक छोटासा अनुभव या फुलाच्या निमित्ताने आपल्याला अनुभवता येतो. आणि आपल्याला तर माहितीच आहे की अंगणामध्ये वेलीवरचा मोगरासुद्धा असाच बहरतो आणि त्याचा सुगंधही सर्व दूर पसरतो, नाही का?

तर मंडळी, आजची आपली रंजक सफर गुलबक्षी आणि ॲस्टरच्या फुलांची होती. तर आता प्रश्नमंजुषेला आपण सुरुवात करणार आहोत. दूरध्वनी क्रमांक आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत, तेव्हा आजच्या कार्यक्रमातला पहिला प्रश्न लक्षपूर्वक ऐका. प्रश्न असा आहे की गुलबक्षी या फुलाचं शास्त्रीय नाव काय आहे. गुलबक्षी फुलाचं शास्त्रीय नाव तुम्ही आम्हाला कळवणार आहात. मुंबई बाहेरचे जे आमचे श्रोते उत्तर देणार आहेत त्यांनी 022 हा एसटीडी कोड लावायला विसरायचं नाही आहे.

0: बाळा, मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो. मी तर पाहून थक्कच झालो. ते लोक दिवसभर एसी चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? शून्य. मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे. म्हणजे सोलर पॅनलची. मी विचार केला आता बसवायलाच पाहिजे.
1: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
2: हर घर सूर्य घर.
3: कनाडा देश तो आप जानते ही होंगे. कनाडा की टोटल पॉपुलेशन जितनी पक्की छत बांधी है हमारे देश ने अपने गरीबों के सिर पर. 12 साल में 4 करोड़ से अधिक पीएम आवासों का निर्माण हुआ, करोड़ों परिवारों का कल्याण.
4: जब एक परिवार को अपना घर मिलता है तो उसका आत्मसम्मान बढ़ जाता है, वो अपना वर्तमान सुधारने के साथ ही बेहतर भविष्य के बारे में सोचने लगता है.
3: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के.

रंजक सफर हा कार्यक्रम सुरू आहे आणि या वेळचा हा कार्यक्रम आपल्या सगळ्या श्रोत्यांनी अतिशय लक्षपूर्वक ऐकलेला आहे. याचं कारण आम्ही जो प्रश्न आपल्याला विचारलेला होता की गुलबक्षीचं शास्त्रीय नाव काय आहे, या प्रश्नाचं उत्तर आपल्या सगळ्याच श्रोत्यांनी योग्य आमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. ते उत्तर असं आहे, मिराबिलिस जलापा. मिराबिलिस जलापा हे गुलबक्षी फुलाचं शास्त्रीय नाव आहे. आणि योग्य उत्तर आमच्यापर्यंत पोहोचवणारे आमचे श्रोते स्मिता पालकर, गायत्री वैशंपायन, वसुमती ठोसर, मंगेश म्हात्रे, अंकिता परब, शेखर जळगावकर, शुभांगी कारेकर, दीपाली विचारे, मिलिंद चाफेरकर, शुभलक्ष्मी मस्तकार.

माधवी जोशी, सुनीता व्यवहारे, मंगला शेट, अपर्णा चितारी, प्रकाश कुलकर्णी, गौरी कुलकर्णी आणि काशीनाथ क्रमवंत. आणि सगळ्या श्रोत्यांना आवर्जून एक गोष्ट सांगावीशी वाटते की बऱ्याचदा श्रोते असं म्हणतात की आम्ही फोन करत होतो पण आमचा फोन लागला नाही. पण आपल्यासारखे अनेक श्रोते या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात आणि आम्हीसुद्धा जास्तीत जास्त श्रोत्यांच्या दूरध्वनींना उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे एखाद्या वेळेला जरी तुमचं उत्तर चुकलं किंवा एखाद्या वेळेला फोन लागला नाही तरीसुद्धा ज्या वेळेला तुम्हाला उत्तर येत असेल तेव्हा नक्की प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त संख्येने या आपल्या प्रश्नमंजुषेच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा जसे तुम्ही नेहमी होता. आता लगेचच आपण वळणार आहोत आपल्या आजच्या दुसऱ्या प्रश्नाकडे. हा प्रश्न आहे असा की गुलबक्षी या फुलाचं इंग्रजी नाव काय आहे. प्रश्न पुन्हा एकदा नीट ऐका. गुलबक्षीचं इंग्रजी नाव काय आहे. दूरध्वनी क्रमांक सगळ्यांना माहिती आहेतच. मुंबईबाहेरच्या आमच्या श्रोत्यांनी 022 एसटीडी कोड लावायला विसरायचं नाही.

प्रश्न असा विचारलेला होता की गुलबक्षी या फुलाचं इंग्रजी नाव काय आहे, आणि जवळपास आमच्या सगळ्याच श्रोत्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर आमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. त्यांची नावं आता मी सांगणार आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं 4 o'clock, असं गुलबक्षी या फुलाचं इंग्रजीतलं नाव आहे. स्मिता पालकर, गायत्री वैशंपायन, वसुमती ठोसर, अंकिता परब, शेखर जळगावकर, शुभांगी कारेकर, दीपाली विचारे, मिलिंद चाफेरकर, मंगेश म्हात्रे, शुभलक्ष्मी मस्तकार, माधवी जोशी, सुनीता व्यवहारे, मंगला शेठ, अपर्णा चितारी, प्रकाश कुलकर्णी, गौरी कुलकर्णी, काशीनाथ क्रमवंत, अनिल जोशी, माधुरी जोशी, रुचिरा दाते, चारुशीला म्हात्रे, प्रमोद राऊत, विकास चिरनेरकर, प्रमोद कारखानीस, अशोक कोकणे आणि अस्मिता कोकणे, त्याचप्रमाणे महेश ढगे या आमच्या श्रोत्यांनी दूरध्वनीच्या माध्यमातून हे योग्य उत्तर आमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. आणि आपल्याला माहितीच आहे की नेहमी रंजक सफर या कार्यक्रमामध्ये आम्ही वेगवेगळ्या विषयांवर बोलत असतो आणि जास्तीत जास्त लोकांचे फोन घेण्याचा प्रयत्नही करत असतो. त्यामुळे आपणही अशाच मोठ्या संख्येने या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा. आता मात्र एका छानशा गाण्यातून मी अर्चना दिनेश आपला निरोप घेणार आहे, पण त्याआधी लक्षात असू द्या, आज दुपारचे कार्यक्रम घेऊन रेनबो वाहिनीचे विविध रंगी कार्यक्रम घेऊन आपल्यासाठी येणार

आहे आरजे अदिती। तेव्हा तिथल्या कार्यक्रमांचा आस्वाद जरूर घ्या। पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात। तोपर्यंत अर्चना दिनेशचा नमस्कार।

क्षेत्रांमधील सहकार्य अधिक वाढवण्याबाबत चर्चा झाली, असं जयशंकर यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. यानंतर डॉ जयशंकर कुलतारंता टॉक्सच्या 14व्या आवृत्तीत सहभागी होण्यासाठी आज फिनलंडला भेट देणार आहेत. ही चर्चासत्र बदलतं जग, जागतिक प्रादेशिक आणि स्थानिक दृष्टिकोन या विषयावर आयोजित केली जाणार आहे. राजस्थानात जैसलमेर जिल्ह्यातल्या रामगड इथं 20 किलोवॅट क्षमतेच्या FM ट्रान्समीटरचं उद्घाटन आज माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दूरस्थ पद्धतीनं केलं. जयपूरमधील आकाशवाणीच्या आवारात आयोजित या कार्यक्रमाला जयपूरच्या खासदार मंजू शर्मा, प्रसारभारतीचे अध्यक्ष प्रसून जोशी आणि आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी धोरणात्मक पायाभूत सुविधांवर भर दिला, सीमावर्ती भागातील दळणवळण व्यवस्था बळकट करण्याबाबतच्या सरकारच्या वचनबद्धतेचाही त्यांनी पुनरुच्चार केला. काँग्रेसच्या नेत्या मीनाक्षी नटराजन यांनी त्यांचा राज्यसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर मनमानी आणि पूर्वग्रहानं ही कारवाई केल्याचा दावा त्यांनी आपल्या याचिकेत केला आहे. न्यायालयानं या याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती PK मिश्रा आणि न्यायमूर्ती अतुल एस चांदूरकर यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाचा उल्लेख केला. हे अत्यंत निकडीचं प्रकरण असून त्यावर लवकर सुनावणी घ्यावी अथवा एका ओळीचा अंतरिम आदेश द्यावा अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली. त्यानंतर न्यायालयानं उद्या या प्रकरणाची सुनावणी निश्चित केली आहे. काँग्रेसचे सर्व सरचिटणीस, विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष यांची आज नवी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी काँग्रेसचे सरचिटणीस, प्रियंका गांधी वड्रा, KC वेणुगोपाल, जयराम रमेश, भूपेश बघेल तसंच विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष सहभागी झाले होते. या बैठकीत सध्याची राजकीय परिस्थिती आणि पक्षाची पुढची वाटचाल याबाबत चर्चा झाली. तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार प्रकाश शिक बारकाई यांनी आज सदस्यत्वाचा राजीनामा दिला. प्रकाश यांनी राज्यसभेचे अध्यक्ष CP राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. याआधी तृणमूलच्या सुखेंदू शेखर राय आणि सुष्मिता देव यांनी राजीनामा दिला होता. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सरकारनं इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट दिली आहे. BIS मानांकनानुसार असलेल्या 22%, 25%, 27% आणि 30% इंधन मिश्रणांवर शून्य उत्पादन शुल्क आकारलं जाईल. अर्थ मंत्रालयानं आज यासंदर्भातली अधिसूचना जारी केली. भारताचं कच्च्या तेलावरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलंय. जम्मू काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ मंगळवारी झालेल्या हँड ग्रेनेडच्या स्फोटात महाराष्ट्रातले 2 जवान शहीद झाले. विक्रम बाळकृष्ण चव्हाण हे नवी मुंबईतल्या ऐरवली इथले तर अर्जुन राजेंद्र जाधव हे सातारा जिल्ह्यातल्या शहापूरचे रहिवासी होते. उरी सेक्टरमध्ये कमलाकोट इथं गस्तीवर असताना एका कारवाईत या हँड ग्रेनेडचा स्फोट झाला. यातच दोन्ही जवानांना वीरमरण आलं. उत्तर प्रदेशात गंगा द्रुतगती महामार्गावर काल झालेल्या एका रस्ते अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला तर 8 जण जखमी झाले. मृतांमधले तिघेही एकाच कुटुंबातले सदस्य आहेत. जम्मू काश्मीरमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेऊन हे कुटुंब लखनौला परतत असताना चालकाला डुलकी लागल्यानं त्याचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि गाडी दुभाजकावर आदळली. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे असं पोलिसांनी कळवलं आहे. बिहारमध्ये खगरिया जिल्ह्यात आज सकाळी वीज कोसळून तिघांचा मृत्यू झाला. पाऊस सुरू असल्यानं हे तिघे एका झाडाखाली आश्रयासाठी बसले होते. त्याचवेळी त्यांच्या अंगावर वीज कोसळली आणि त्यांचा मृत्यू झाल्याचं खगरियाच्या पोलीस अधीक्षकांनी सांगितलं. केंद्रीय कामगार आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी काल स्वित्झर्लंडमध्ये जिनिव्हा इथं आयोजित आंतरराष्ट्रीय कामगार परिषदेत भाग घेतला. भारतानं 29 केंद्रीय कामगार कायद्यांचं 4 कामगार संहितांमध्ये एकत्रीकरण केल्याचं करंदलाजे यांनी सांगितलं. कायद्यांचं पालन सुलभ करणं, कामगारांचं कल्याण सुनिश्चित करणं आणि एक आधुनिक आणि पारदर्शक कामगार व्यवस्था निर्माण करणं या उद्देशानं या कामगार संहिता तयार केल्या असल्याचं त्या म्हणाल्या. वेगानं होणाऱ्या जागतिक बदलांच्या काळात सामाजिक न्याय आणि सन्मानजनक रोजगाराला चालना देण्यासाठी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनं केलेल्या सातत्यपूर्ण नेतृत्वाचं कौतुकही त्यांनी केलं. नॅशनल करिअर सर्व्हिस पोर्टल आणि ई श्रम

0: पोर्टलच्या माध्यमातून कामगार आणि रोजगार क्षेत्रात डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा विकसित करण्याबाबत भारतानं केलेल्या प्रगतीवरही त्यांनी विशेष भर दिला. सांस्कृतिक मंत्रालयानं वर्ष 2024 आणि 2025 संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा केली आहे. अकादमीच्या सर्वसाधारण परिषदेनं संगीत, नृत्य, नाट्य, पारंपरिक लोककला, आदिवासी कला आणि बाहुली नाट्य यांसारख्या विविध क्षेत्रातल्या 108 कलाकारांची या पुरस्कारांसाठी निवड केली आहे. तर उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कारांसाठी 106 युवा कलाकारांची निवड करण्यात आली. यात महाराष्ट्रातले कथ्थक नृत्यगुरु मनीषा साठे, गायक पंडित अरुण कशाळकर, संगीत रंगभूमीवरील गायक अभिनेते मुकुंद मराठे, गायक आनंद भाटे, अभिनेते अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार, भारुडकार भावार्थ देखणे आदींचा समावेश आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा 2026 आजपासून सुरुवात होईल. अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको हे यंदाच्या विश्वचषक स्पर्धेचे यजमान आहेत. मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिकेतल्या सामन्यानं स्पर्धेला सुरुवात होईल. त्यानंतर आजच संध्याकाळी दक्षिण कोरिया आणि चेकिया यांच्यात सामना होईल. यंदाच्या स्पर्धेत 48 संघ सहभागी आहेत. तीनही यजमान देशांना स्पर्धेत थेट प्रवेश मिळाला आहे. स्पर्धेत 4 संघांचे 12 गट असतील. स्पर्धेत एकूण 104 सामने होतील. अंतिम सामना 19 जुलैला न्यू जर्सी इथल्या मेटलाईफ स्टेडियममध्ये होईल. हा सामना भारतात 20 जुलैला रात्री 12:30 पाहता येईल. सर्वाधिक काळ भारताच्या प्रधानमंत्रीपदी राहिल्याचा विक्रम केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अभिनंदन केलंय. मोदी हे एक बुद्धिमान व्यक्ती असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले आहेत. रशिया आणि इस्रायलनंही प्रधानमंत्री मोदी यांचं अभिनंदन केलंय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11वी बैठक सुरू. इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा सरकारचा निर्णय. 2024 आणि 2025 संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा. महाराष्ट्रातून गायक अरुण कशाळकर, आनंद भाटे, अभिनेते अरुण नलावडे यांचा सन्मान. आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: रोल प्ले किया था. डायरेक्टर सत्यन बोस के निर्देशन में बनी जागृति एक ऐतिहासिक फिल्म बन गई और इस फिल्म ने फिल्म फेयर और राष्ट्रीय पुरस्कार सहित बहुत सारे दूसरे पुरस्कार भी अपने पाले में कर लिए. अपने पहली जैसे बोलते ना अपने फिल्मी करियर के दौरान उन्होंने लगभग 34 फिल्मों का निर्देशन किया और साथ ही उन्होंने एक मलयाली फिल्म जीविता समाराम का निर्देशन भी किया. उनकी फिल्मों के जरिए फिल्म इंडस्ट्री के कई कलाकारों ने काफी नाम कमाया. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल जोड़ी को उनकी फिल्म दोस्ती से काफी लोकप्रियता हासिल हुई थी और इस फिल्म का गीत भी आप तक हमने शुरू में पहुंचाया, राही मनवा दुख की चिंता क्यों सताती है. बहुत ही जैसे बोलते हैं इस फिल्म के सभी गीत एक से बढ़कर एक गीत रहे. इसी तरह से एक्ट्रेस राखी ने भी उनकी फिल्म जीवन मृत्यु से ही फिल्म इंडस्ट्री में डेब्यू किया. अदाकारा नरगिस को उनकी फिल्म रात और दिन के लिए राष्ट्रीय पुरस्कार मिला. सत्यन बोस के निर्माता ताराचंद बड़जात्या के साथ भी बहुत अच्छे व्यापारिक संबंध रहे और राष्ट्रीय प्रोडक्शंस के लिए भी उन्होंने कई बेहतरीन फिल्मों का निर्देशन किया. फिलहाल तो जीवन मृत्यु फिल्म का गीत आप तक पहुंच रहा है और ये आवाजें मोहम्मद रफी साहब और लता मंगेशकर की है.

प्रणव कुमार विश्वास यांचं शास्त्रीय गायन आपण ऐकत होतात. राग भीमबला असं आपण ऐकलं. त्यांना तबला साथ प्रसून चटर्जी, सारंगी साथ उस्ताद फारूक लतीफ खान, हार्मोनियम साथ विनोद पडघे यांनी केली होती. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.